0: जे करे कराईंदा आहियूं। जॾहिं हू पेशेंट ईंदो आहे मादे जी, त हर को दाह कंदो आहे, कंहिंखे जलन रहंदी आहे, कंहिंखे यानी एसिडिटी थींदी आहे, कंहिंखे छार वग़ैरह ईंदी आहे। पर कंहिं कंहिं पेशेंट अहिड़ा हूंदा आहिनि त चवंदा आहिनि असांखे मानी खाइण सां ई जेको आहे सो पेट में सूरु पियो वञे, या जलन बि थिए थी, गॾो गॾु उल्टी बि अचे थी, कड़वाहट बि थिए थी, ऐं उन खां गॾो गॾु उहो अॻिते हली जेको
1: आहे पंहिंजे मौज़ू खे जारी रखंदासीं। मुंहिंजो ख़्याल आहे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, पहिरियां उन दोस्त खे शामिल कंदा हलूं, इन खां बाद में वरी कॉलनि जो सिलसिलो बि जारी रहंदो, पंहिंजो मौज़ू बि कॉलनि सां गॾु जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम
1: साईं, मुंहिंजो आकेर साहिब पियो ॻाल्हाए। भलीकार चऊं था, ज़हीर साहिबु ठीकु आहियो? छा पुछंदा डॉक्टर साहिब खां मुंहिंजा साईं?
2: मौके जी बीमारी आहे, मौको आहे।
1: अच्छा, पायल साईं,
2: इन जो को इलाज?
1: बिल्कुलु इलाज मौजूदु आहे डॉक्टर साहिबु वटि, भली हलिया अचो। इहो इलाज मुकमिल मौजूदु आहे, तव्हांखे ऑपरेशन कराइण जी ज़रूरत न आहे, छो जो जेके माण्हू ऑपरेशन कराइनि था उन्हनि खे वरी थी वञनि था। अलहमदिल्ला मशहूरु डॉक्टर, हिकु वॾो डॉक्टर तव्हां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में, तव्हां भली सुभाणे ई हलिया अचो, रूबरू ॾेखारियोसि, इलाजु मौजूदु आहे, इनशाला तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। वधीक एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो। ऑपरेशन कराइण सां वरी थी था वञनि पिया, तंहिंजे करे तव्हां दवा डॉक्टर साहिब वटि त कोन आया हूंदा, डॉक्टर साहिब वटि कोन आया हूंदा, ॿी जॻह ते विया हूंदा, हुते हुते या कीअं, तंहिंजे करे तव्हां लाॻीतो इलाज करायो डॉक्टर मंज़ूर साहिब खां। माशाल्लाह मशहूरु डॉक्टर अथव पूरी सिंध में, परे परे जा ॾिसो था, पंजाब खां बलोचिस्तान खां माण्हू डॉक्टर साहिब वटि ईंदा आहिनि, पाण प्रोग्राम में ॿुधंदा हूंदो त माण्हू पाण मैसेज ॾेई वेंदा आहिनि त साईं असांखे एतिरो माना रिज़ल्ट मिलियो। अलाह बहितर, अलाह साईं जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। तव्हां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु, मज़ीद ऐं तव्हांखे इहो मशवरो ॾींदो, तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारियो, ठीकु आहे भाउ? थैंक यू जी डॉक्टर साहिबु।
0: जी साईं, माशाल्लाह अॼु हिकु ॻाल्हि सां ख़ुशी बि इहा थी त असांजे अवाम में माशाल्लाह तमामु सुठो हिकिड़ो शऊर अची वियो आहे। यानी ॾिसो, हिकिड़ो असां हर प्रोग्राम में असां ख़ुदि जॾहिं पेशंट्स खे या पंहिंजे अवाम खे ॿुधाईंदा आहियूं त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा केसिस थींदा आहिनि, मिसलनि पाइल्स आहे या मौक़ा आहिनि, मिसल बवासीर आहे, त जॾहिं को बि ऑपरेशन डॉक्टर ॿुधाए थो, वरी माण्हू कराए था अचनि, त वरी दुबारा थी वेंदा आहिनि। लेकिन पोइ शायदि असांजी इन ॻाल्हि खे केरु सीरियस न वठंदो आहे या एतमाद न कंदो आहे, पर इहा हक़ीक़त आहे जेकी अॼु ख़ुदा ते तव्हांखे जेको आहे सो पाण ॿुधाई। ज़ाहिर आहे उन जे तजुर्बे जी अॼो को अज़ीज़ हुन जो को मिट माइट को अहिड़ो ऑपरेशन करायो हूंदो जंहिंखे वरी दुबारा थियो हूंदो, तॾहिं हो छो जो हर ॻाल्हि केरु पंहिंजे तजुर्बे सां ई कंदो आहे। असांजा बि जेके इहे दावा हूंदा आहिनि, ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, या इलाज जेको कंदा आहियूं त पंहिंजे तजुर्बे सां ई ऐं पंहिंजी स्टडी सां ई कंदा आहियूं, त इन जे करे अव्हांखे इहा ॻाल्हि वाक़ई जेको आहे सो हक़ीक़त आहे त जेको बि जेको आहे सो जेकॾहिं बवासीर जो ऑपरेशन कराए थो त हुनखे दुबारा थी वञनि था, छो जो इहो जड़ हुनजी ख़तमु नथी थिए। ऐं असां पंहिंजे प्रोग्राम ॿुधाईंदा आहियूं त होम्योपैथिक उहा दवा आहे जेकी मर्ज़ खे जड़ खां वठी ख़ात्मु आणींदी आहे, चाहे पोइ उहो बवासीर छो न हुजे, चाहे स्टोन्स पथरियूं छो न हुजनि, चाहे जेको आहे सो नक जी हॾी वधियल हुजे उनजो ऑपरेशन छो न हुजे, चाहे कहिड़ो बि मर्ज़ु हुजे, जॾहिं असां उनजो इलाजु कंदा आहियूं त उहो मर्ज़ु, हा कुझु टाइम ज़ाहिर आहे त उनखे दवा इस्तेमालु करणी पवंदी आहे, 4 महीना, 5 महीना, 6 महीना, कंहिंजो कंहिंजो जेको आहे सो मिसाल को ॾिसो, कंहिंखे पुराणो दमो आहे, पुराणी जोड़नि जी तकलीफ़ आहे, पुराणी अहिड़ा अमराज़ आहिनि, हूअं जो मेडिकल जी दवा सारी ज़िंदगी खाए, पर जेकॾहिं कुझु अरसो होम्योपैथिक दवा खाइबी त उन ऐं बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट जे, हुन जा साइड इफ़ेक्ट आहिनि, हिन जो को साइड इफ़ेक्ट कोन्हे, त उन सां पेशंट रिकवर न सिर्फ़ु रिकवर थींदो वेंदो आहे बल्कि गॾो गॾु तंदुरुस्त बि थींदो वेंदो आहे। जी हा, सो असां अचूं था पंहिंजे मौज़ू जे तरफ़, त मां ॻाल्हि पई कई त एच पायलोरी हिकिड़ो बैक्टीरिया, हिकिड़ो जरासीम आहे जेको असांजे मादे में नंढी आंडे जे हिसे, पहिरें हिसे में वञी वेही रहंदो आहे, ऐं पोइ जेको आहे सो उन जे हुजण सां, यानी उन उहो हिकिड़े क़िस्म जो दुश्मन हिकिड़ो जरासीम आहे जेको असांजे मादे में वेंदो आहे, असांजे मादे खे डिस्टर्ब कंदो आहे, ऐं पोइ जेको आहे सो उन जे करे जेकी मां तव्हांखे तकलीफ़ ॿुधाई त पेट मानी खाइण सां जेको आहे पेट में सूरु पइजी ईंदो आहे, कंहिंखे उल्टी थी वेंदी आहे, कड़वाहट थी वेंदी आहे, एसिडिटी थी वेंदी आहे, जलन थी वेंदी आहे, पोइ गॾो गॾु इहा जॾहिं तकलीफ़ वधंदी वेंदी आहे त वरी मत जेको आहे सो वॾे आंडे में बि जेको आहे सो इहा जेको सो जरासीम अची वेंदो आहे, जंहिंजे करे पोइ یعنی ہکڑی ٻ ٽن قسمن جو شکایت ٿينديون آهن. مثلا مان پهرين ڳالهه ٻڌائي ڪنهنکي ماني کائڻ سان جلدي سور پئجي، ڪنهنکي وري ائين ٿيندو آهي جو ڪير ماني کائيندو آهي ڪجهه ٽائم کان ٻن ٽن ڪلاڪن کان پوءِ هن کي شديد سور پوندو آهي. اها جيڪو آهي سو هڪڙي خاص علامتون آهن. ائين اهي جيڪو آهي سو اوهان کي ٻڌائيندا هلون ته ايچ پائلوري يعني هيليكو بيكٽيريا وائرس آهي، جنهنکي گھڻا مذاق ۾ هيليكاپٽر واري بيماري بي چوندا آهن. لیکن یہ ایکڑو جراثیم ہے ہیلیکو بیکٹیریا جو کو کہیں بھی تھی سکے تو انجے تھن سان جو کو ہے سو پیشنٹ یعنی سولی سندھی میں چوں تو مائدے جی السر تھی ویندی ہے جے کرے پیشنٹ تکلیف میں اچ ویندا ہے. اگتے ہلی جڑے یا تکلیف ودھندی ویندی ہے تو انے ماں مائدے جو یعنی السر ماں کینسر بھی تھی سکے تھی. ان دے کرے گھنا ان کے سیریس نہ وٹھندا ہیں. اساں وٹ مشہور بس ایکڑو کیپسول ہے جو روز مانو رات جو کھیندو असां उहो कैप्सूल खाईंदासीं. अवां ख़बर आहे त इन अहिड़े क़िस्म जी दवाउनि जा साइड इफ़ेक्ट्स केॾा ख़राब आहिनि. उहे कैप्सूल अॻिते हली पंहिंजी तव्हांजे जिस्म जूं जेकी हॾियूं हूंदियूं आहिनि उहे कमज़ोर करे छॾींदो आहे ऐं उहे भुरभुरियूं थी वेंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ दुनिया जी का बि पेन किलर उनखे यानी फ़र्क़ु न ॾींदी आहे. उन सां अॻिते हली हुनजे अव्हांजी मर्दानगी ते असरु पइजी वेंदो आहे. तव्हांजी जेको आहे सो ताक़त ख़तमु थी वेंदी आहे. लेकिन इहे साइड इफ़ेक्ट्स आहिनि. कंहिंजी नज़र घटिजी वेंदी आहे, कंहिंजो को मसइलो थी वेंदो आहे. लेकिन हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां वटि इहो आहे त जल्दी असांखे फ़ाइदो पए, पोइ चाहे इंजेक्शन मां पए, चाहे ड्रिप मां पए, चाहे हज़ारे रुपया ख़र्चु करण सां पए, पर जल्दी पए ऐं आरज़ी छो न उहो आरज़ी फ़ाइदो हुजे. पर हिते जेकॾहिं असां मुकमल कंहिंखे कुझु टाइम ॾींदा आहियूं त हिते कुझु टाइम दवा माण्हू खाइण जे लाइ तयारु न हूंदा आहिनि. पर जेके पेशंट्स असां वटि अची चुका आहिनि ऐं कुझु टाइम जेको हुननि असांजे चवण ते दवाऊं खाधियूं आहिनि त उहे अहिड़े जेके मूज़ी अमराज़ आहिनि उन्हनि मां अलहमदिल्ला हुननि खे छुटकारो मिली चुको आहे. जंहिंजा व्यूज़ उहे ख़ुदि FM रेडियो ते लाइव बि ॿुधाईंदा आहिनि ऐं असां वटि क्लिनिक ते अची बि जेको आहे सो लाइव रिकॉर्ड कराए वेंदा आहिनि. जंहिंमां कुझु व्यूज़ आहिनि जेके अॼु बि अव्हां ताईं ॿुधाईंदासीं, लेकिन पहिरियां हिन बीमारी जे बारे में अव्हां ताईं इहा आगाही पहुतासीं त अहिड़े क़िस्म जी ख़तरनाक बीमारी आहे. उनजे करे जेको आहे सो तव्हांखे निंड बि न अची सघे थी, तव्हांजी जेको आहे सो बेचैनी थी सघे थी, तव्हां डिप्रेशन जा पेशंट थी सघो था, तव्हां रत जी कमी में अची सघो था, तव्हां कमज़ोरी में अची सघो था, तव्हां खोड़ सारी बीमारियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे. इन जे करे इन जो होम्योपैथिक में तमामु कामयाबु इलाजु आहे ऐं इन खां रोकथाम जे लाइ अव्हांखे जल्द अज़ जल्द जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी अव्हांखे शिकायत थिए थी जेकी तव्हांखे ॿुधाई आहे त तमामु क़रीबी कंहिं सुठे गिस्ट्रोलॉजिस्ट वटि या होम्योपैथिक के सुठे फिज़िशियन खे ज़रूरु ॾेखारियो. इन जूं मुख़्तलिफ़ टेस्टूं थींदियूं आहिनि. एच पैलोरी हिकिड़ी ब्लड टेस्ट थींदी आहे, लेकिन आउं सजेस्ट कंदो आहियां एच पैलोरी स्टूल जी टेस्ट जेकी हूंदी आहे, पाखाने जी जेकी टेस्ट हूंदी आहे, उन में एंटीजन मौजूदु हूंदो आहे ऐं उहो जरासीम नज़र अची वेंदो आहे. ऐं उन खां पोइ खोड़ सारियूं ॿियूं बि टेस्टूं आहिनि उन्हनि जी जेको आहे सो यानी जीअं हिकिड़े क़िस्म जी अव्हांखे सवली सिंधी में ॿुधायूं त कैमीरा यानी उनजी टेस्ट जहिड़ी थींदी आहे त कैमीरा आंडर में वेंदी आहे ऐं उनजी पोइ मुकमल उन में ख़बर पवंदी आहे त उन में बि जेको आहे सो इहो जरासीम मौजूदु आहे या नाहे. अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इन जे करे लेकिन एतिरनि वॾनि टेस्टनि खां बचण जे लाइ बहितर इहो आहे त की तव्हां सुठे डॉक्टर खे ॾेखारींदव त उन में अव्हांजो वक़्तु बि बचंदो, अव्हांजो पैसो बि बचंदो ऐं अव्हांखे जेको आहे सो जल्दी शिफ़ा बि थी वेंदी. अहिड़े तरीक़े सां अव्हांखे यानी मां जेकी बीमा टेस्ट जी ॻाल्हि बि कई त यानी घणा तव्हां एंडोस्कोपी ज़रूरु ॿुधो हूंदो, हिनखे एंडोस्कोपी चइबो आहे जेको जेको आहे सो टेस्ट कई वेंदी आहे. लेकिन इन्हनि टेस्टुनि खां इन टाइमिंग ख़राबु थियण खां बचण जे लाइ बहितर इहो आहे तव्हां असां वटि जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते कॾहिं बि अचो. अहिड़े क़िस्म जी का बि तकलीफ़ आहे त अलहमदिल्ला हुन में बिल्कुलु शिफ़ाया बि थींदी. इन में पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखंदा कयो, कोशिशि कंदा कयो त छो जो बीमारी किथां ॿाहिरां कोन ईंदी आहे, पंहिंजे पेट जे रस्ते वात जे रस्ते वेंदी आहे. जॾहिं तव्हां अहिड़ी का शयूं इस्तेमालु कंदो त तव्हांखे इहा तकलीफ़ वधी सघे थी. इन जे करे ॻाढ़ो मिर्च असांजो दुश्मन आहे. ॻाढ़ो मिर्च तमामु घटि में घटि इस्तेमालु कयो ऐं अहिड़े तरीक़े सां मानी तव्हां पंहिंजे टाइम ते ज़रूरु खाईंदा कयो. यानी जेको टाइम आहे राति जो तक़रीबन मां इहो ई सजेस्ट कंदुसि त 8 बजे अव्हांखे 7 बजे 8 बजे तव्हांजे राति खे राति जी मानी खाइणु खपे त जीअं सुम्हण जे टाइम खे थोरो वक़फ़ो मिली सघे ऐं तव्हां थोरो मानी हज़म थी सघे. अहिड़े तरीक़े सां खाधे पीते खां पाणी जेको आहे सो ज़रूरु अॻे थोरो पीअ कयो. खाई पी मानी ऐं जल्दी पाणी पीअण बि जेको आहे सो मादे खे नुक़सानु पहुचाईंदो आहे. अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो तरियल शइ नुक़सानदेह आहे, खटी शइ नुक़सानदेह आहे. सुठो फ्रूट जेको आहे सो इस्तेमालु कयो, अव्हांखे काफ़ी फ़ाइदो। हर खाधे खां पोइ सौंफ़ चूसण जी आदत विझो। सौंफ़ तमामु हिकिड़ो मादे खे ऐं जेको आहे सो साफ़ रखे थो ऐं ख़ुशबूदार रखे थो ऐं तकलीफ़ुनि खां जेको आहे सो बचे थो। पाणी जो इस्तेमालु तमामु ज़्यादा कयो, चांहि जो इस्तेमालु बंदि कयो, खीर जो इस्तेमालु अव्हां पंहिंजे मामूल में आणियो। इनशाला तव्हां अव्हां बिल्कुलु जेको आहे सो ठीकु थी वेंदो ऐं सिहतयाब थी वेंदो। ऐं अहिड़े तरीक़े सां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो जेके बि इहे असां वटि जेके ॿाहिरियूं शयूं जेके तव्हां इस्तेमालु कंदा आहियो, बर्गर वग़ैरह या मुर्गनि गिज़ाऊं, इहे तमामु हानिकार आहिनि ऐं नुक़सानकार आहिनि। इन्हनि खां तव्हां काफ़ी बची सघो था। ऐं जेको अॼुकल्ह जो दौरु आहे, डिप्रेशन जो दौरु आहे, ऐं अव्हां जेको आहे सो घणा घरनि में वेही करे घणी मोबाइल इस्तेमालु कंदा, इन खां बहितर इहो ई आहे त अव्हां ॿाहिरि जेको आहे सो स्पोर्ट्स में जेको आहे सो हिसो वठो, कुझु रांदियुनि में, कुझु वॉक में, त इन सां बि जेको आहे सो तबियत ते तमामु घणो जेको आहे सो फ़ाइदो पए थो। तव्हां डिप्रेशन खां बची सघो था, बेकार ॻाल्हियुनि खां बची सघो था, बेकार ख़्यालातनि खां बची सघो था। सुठा ख़्यालात हूंदा ऐं तव्हांजी ज़िंदगी सुठी गुज़री सघे थी, तव्हां होर सारी बीमारियुनि खां जेको आहे सो बची सघो था। जी सर,
1: तमामु बहितरीन। दोस्तों मूंखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेरापुर FM 94 जे स्टूडियो मां लाइव अव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु, जेके सिहत बाबति मालूमात ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचार ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपोटा पेट्रोल पंप कोतली कबीर रोड मेरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। वज़रीअ लाइव कॉल तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था 0301-91-8051। ऐं सन साहब खे चवंदासीं त उहो बि कुझु बीमारियुनि बाबति ॿुधाइनि असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे, जेके दोस्त ॿुधी रहिया आहिनि। डॉक्टर साहिबु हफ़्ते जा 6 ॾींहं क्लिनिक ते मौजूदु हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उनखे बग़ैर ऑपरेशन जी कामयाबु इलाज कयो वञे थो। नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, पाइल्स आहिनि, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो। 0301-91-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी अव्हांखे सिहत बाबति मालूमात ॾेई रहिया आहिनि।
3: जीअं त असां माहिर अमराज़ कुझु बीमारियुनि बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं, जीअं गुर्दे पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो। संदनि जोड़नि, गोॾनि जो सूरु, कुन रग जो सूरु, नक कन गलो, पुराणो नज़लो निछू, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु ऐं नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फाल जे खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिली जो वधणु, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरणियूं ऐं ॿारनि में कद जो न वधणु ऐं औरतुनि में न वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो।
1: तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था 0301-91-8051। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो। कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे। अक्सर करे मरीज़ लाइलाज थी करे वॾनि वॾनि इस्पतालुनि मां, वॾनि वॾनि शहरनि मां वापसि थी करे वरी बि प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु वटि ईंदा आहिनि ऐं अलाह ताला जे हुकुम सां हर इलाज मौजूदु आहे। शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह ताला जी आहे, डॉक्टर साहबु इलाजु कंदो आहे ऐं यकीननि अलाह ताला जे हुकुम सां ई रिज़ल्ट मिलंदो आहे, माण्हुनि खे शिफ़ा मिलंदी आहे। जॾहिं शिफ़ा मिले थी तॾहिं इंसान जी पंहिंजी दिलि हिकिड़ी मुतमैन हूंदी आहे। त प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 जो ही आवाज़। ही वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, गॾु गॾु रहिजो, ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94।

0: फ़र्क़ु कोन थो पए, लेकिन मां हुनखे इहो ई चयो त जंहिंखे कुझु टाइम इस्तेमालु दवा कराइबी,
1: जॾहिं हुननि
0: मुकमल तरीक़े सां हुनखे दवा यूज़ कराई त आहिस्ते आहिस्ते उहा स्वेलिंग जेकी आहे सो ख़तमु थींदी वई आहे ऐं नंढड़ो हींअर सिहतयाब थी वियो।
1: डॉक्टर साहिबु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम
1: सलाम सर, छा हाल आहे? दुआ ख़ुश आमदी चऊं था सैद अकबर अली शाह साहिब खे। छा पुछंदा मुंहिंजा साईं डॉक्टर साहिब खां?
2: सर थोरो अर्ज़ु आहे साईं, नेड़ो
1: हुकुम करे भाउ।
2: सर एक्सीडेंट थी पियो, टंग ठाराया आहियो नवाब शाह
1: जी। मुंहिंजा साईं
2: पिंजरो लॻो पियो आहे टंग खे, हर शइ सही आहे, कल्ह खां वठी ईअं सूर बाक़ाइदे वधी वियो आहे, हिनजो को हल कोई तरीक़ो?
1: हल इहो आहे त ॾिसो, एक्सीडेंट थियल आहे, पिंजरो बि लॻो पियो आहे, राड लॻी पई आहे। मां सम्झां थो चोरस वारी हूंदी राड जंघ में लॻल हूंदी।